0: ताव शंकर पेर ना चुकुन डांडरी ना चुकुन द ता वो रावा राव किन डांडरी चुतान रंग रंग किन डांडरी ती इच दना ता चिंग टक साम को ती तो ना ता चिकी डांडरी ना चुकु फ्यार गप तक ना चुकु ती तो ना थामा ती चिक का थम नो तो किन डांडर ना रा थामा चिंग थाप जिकी थम नो तिमी खांबा यु को साम को ती तो जि ना चिकी ता गंटा ग नंखरनी ता डांडर द फिर जि ना वो राव को रावा डानी रंग किन रंग डानी ती जि न ता ना थामा थाप जिकी थम नो फ्यार गारी ना थामा जिक थम नो तिमी दरे साम को
1: ni kanji na chung sakpar ta wazin ta na di na ngak mongaz ta ge chik chung rang thon ma go ka tang tham ta dag ni ti mi ta ji ngar nyo yi di jak ji na thon ma shi ha li ya ge han thog yu chi ti mi sam ji yok ta ni chi ti shog ni ma tor na chi go sa jam ba yu no ta ta ya thum thon ma ta ta ni ma ji lak pi thon ma yu ge na ti mi te chi ta wo zang tu ndaw ye dang jong da yi ti ji na thon ma ti ya thum yu ko ti te ya thum ge chi shar gan da sar dang jong da yi ji na thon ma ti jang mu ha li ba khan ta go ji sam ge ta ni ma ji lak na ta jang go ti yo ne ji din ta na thop ta shi na chu ko ta ni ta gen den ta nang kre na chu ko thon ma ge na chu ko thon ma ti ndi shu ni ma ji ki shu ni yang han ba chi po yu chu ta ge ta ji ker ma chim bo ti ji sam ge ti mi ke ta sin da yi ta mu ra ri
2: na ri ri ri अरे रे क्वार्टर चिकित गिंता गोनी दाल सोप छों थो मग सोप जों गंदे बा चे संग गोना थोमन कर ग दाल सोप चा रम बा तंग गिरगिंग ग दे छस गी तो न इ गोन ना ता गिरगिंग ता कोना शा कोनो छु सोप चा जों जों जिनारा कर गे यंग कर गे छु शाई त सोप जों इ छु गुन देम बान द चे संग इ थप ग यंग छु खोरी कंग इ थाना र छु होय खंग रा रा नमो ग त ग छु छा किन जों बो यो नि ते हान छिन थो मग ब्लॉक हा तंग छाम नो ग ta lota rangzini nanda yana gar gansanta rangzini nanda ndazu gu chik shangin tama na tsukpe chura ndazu ngi thala yang lota chonji nara yang di ngi thala chik tor nangda da igwa samang puri yo chiri di anchi nita chir gu chu ta shayi chugu di lopchung nimban da chesang igwa na chamdaga rindewa yo ka tani loma rang rang rindewa yo ka chamdaga chonji nara rang shayi ta chik lopchung a gana zi yang na kargi chongdi ni zung da tang rang kargi shayi ta huay kang nang a chichin randa yang na huay gulg randa gu shangala shikin jikgu nang randa namo yina chuk di anchi ni loma rang rang chonji nara rang rang ta chik huay chah ta jo gano gu namo gu chik nimban da rang rang gira chesang igwa tab kuti na chukusang budi jeng gu ta chamdaga ra loma rang rang chonji nara ndi shuga chigin